0: मुझको होने ने, डुबोया तुझको होने ने। न मैं होता तो क्या होता, न तू होता तो क्या होता।
1: न तू होता तो ये होटल नहीं होता, न मैं होता तो ये ढाबा नहीं होता। न ये होटल होता न ढाबा होता, न ये रगड़ा होता न झगड़ा होता।
0: बुझाना मुझे छोटी मोटी पहेली, बुझाना मुझे